0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापे। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय। आता सविस्तर बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामुळे 2019 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे, तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ। पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल। यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे। यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे। राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत। या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल। बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे। आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस, हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो। यानिमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
1: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय, त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो। आपल्या 7 साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी, त्यांनी यज्ञ दान तप या भारतीय संस्कृतीतल्या 3 महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो।
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे। डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे। मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे। दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी

0: छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाहता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहनही कृषी विभागाकडून केल्या जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
0: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा 2रा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकष

0: एफएम गोल्ड खरा सोना
1: 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम गोल्ड वाहिनी सकाळचे 10 वाजलेले आहेत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी. मनस्पर्शी कार्यक्रमात मी दीप्ती लेले सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, अत्यंत आवडीचा 15 जुलै आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आहे अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो म्हणजे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ मासारंभ असं आपण काल कॅलेंडरमध्ये वाचलं आणि आपल्याला लक्षात येतं की आजचा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. सगळ्याबद्दल बोलायचं असतं आपल्याला, नाही का? आषाढाच्या पहिल्या दिवसाबद्दल, कवितांबद्दल, महाकवी कालिदासाबद्दल. आषाढस्य प्रथम दिवसे म्हटल्यानंतर त्या दिवशी त्याचबद्दल बोलावं असा काही अलिखित नियम असल्यासारखं आहे, नाही का? काय होतं की नेमेची येतो मग पावसाळा असं जरी असलं की दरवर्षी पाऊस तोच येतो तसाच येतो, तरीही सृष्टीचे हे कौतुक जाणं बाळा असं म्हटलेलं असल्यामुळे या सृष्टीचं हे कौतुक आपल्याला जाणूनही घ्यायला हवं आणि ते करायलाही हवं. कारण यावेळेला पाऊस एकतर उशिरा आला, पाऊस उशिरा आल्यानंतर त्याची चातकासारखी आपण सगळ्यांनी वाट पाहिली, कारण घामाच्या धारांनी आपण सगळे भिजलेलो होतो. आला तो असा काही आला की आता थांब रे बाबा असं म्हणायची त्याची वेळ आली. त्यामुळे काय आहे ना की पाऊस आणि सामान्य माणसाचं नातं हे काही वेगळंच आहे. कवींना कविता सुचायला लागतात पाऊस पडल्यानंतर आणि सामान्य माणसाला काय काय वेगवेगळंच सुचायला लागतं. या सगळ्याबद्दल बोलणार आहोत आपण आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आणि अर्थातच युवा तरंग कार्यक्रमात युवा विश्वातल्या घडामोडी. रंजक सफरमध्ये पाऊस आणि काही इतर रंजक गोष्टी, प्रश्न उत्तरं तर असणार आहेतच, त्यामुळे ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड.

सुरुवातीलाच म्हटलं तसं की पाऊस पडायला लागल्यानंतर कवींना कविता सुचायला लागतात पावसावरच्या. असंख्य पावसावरच्या कविता आहेत आपल्याकडे, अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून, ज्ञानेश्वरांपासून ते आत्ताच्या काळातल्या अगदी नवीन नवीन कविता करायला लागलेल्या प्रत्येकाला पाऊस खुणावतो आणि त्या पावसावरची कविता त्याला करावीशीच वाटते. पण सामान्य माणसाला पाऊस कोसळायला लागल्यावरती जेवढा आनंद होतो, काही मिनिटातच त्याला छत्री, पावसाळी चपला, रेनकोट, मुलांची शाळा, दप्तरं, ते भिजणार नाही ना, आपण ऑफिसमध्ये कसे पोहोचणार. हल्लीच्या काळात वर्क फ्रॉम होमचा एक ऑप्शन असतो, त्यामुळे निदान काही जणांना तरी तो ऑप्शन असतो, त्यामुळे निदान त्यांना तरी बरं वाटतं. पण वसंत बापट्यांनी एक सुंदर कविता केलेली आहे, कवी आणि सामान्य माणूस यातला फरक कसा असतो, तो पावसाळ्यातनं कसा कळतो, याविषयी ते म्हणतात. पहिल्या दोन ओळी कवीच्या आहेत आणि दुसऱ्या दोन ओळी आहेत त्या सामान्य माणसाच्या आहेत. त्यामुळे आषाढाच्या पहिल्या दिवशीच काय मनामध्ये विचार येतात तर कवी म्हणतात की आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंब धरित्री, आषाढाच्या पहिल्या दिवशी भिजून गेली चिंब धरित्री, कैक दिसांनी न्हाऊन माखून प्रसन्न झाली तुटकी छत्री. स्वर्गधरेचे मिलन झाले सांगत सुटला गंधित वारा, स्वर्गधरेचे मिलन झाले सांगत सुटला गंधित वारा, जाने दोजी मारो गोली आज कचेरीस दांडी मारा. हिरवळ हसली खडकावरुनी झरे लागले थयथय नाचू, हिरवळ हसली खडकावरुनी झरे लागले थयथय नाचू, गरम भजी अन चहा भुरकुनी आपण फिल्मी मासिक वाचू. आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा, आषाढाच्या पहिल्या दिवशी जलधारांना कशास भेटा, खरं सांगू का कवितेतच तो निसर्ग सुंदर दिसतो बेटा. असं कवीने म्हटलेलं आहे की घरात बसून आपल्या घराच्या खिडकीतून बरसणारा पाऊस बघणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि पाऊस बरसायला लागल्यानंतर दरवर्षी गरम चहा, कांदा भजी या सगळ्याबद्दल आपण बोलत असतोच, पण आज आपण याबद्दल बोलणार आहोत का? तर नाही, आत्ता आठवण झाली कवितांवरनं. काय आठवलं मला, तर काही वर्षांपूर्वी चंद्रशेखर गोखले यांचा मी माझा हा चारोळी संग्रह खूप प्रसिद्ध झाला होता. आणि त्यातली एक चारोळी आपण सगळ्यांनी कितीतरी वेळेला निश्चित ऐकलेली असेल की झाडावरून प्राजक्त ओघळतं, त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजाच होत नाही. अत्यंत नाजूक फूल प्राजक्ताचं आणि त्याच्याबद्दल आपण पारिजातकाबद्दल संपूर्ण कार्यक्रम कितीतरी वेळेला केलेला आहे, त्यातली गाणी कितीतरी वेळेला ऐकलेली आहेत. हातात हे पारिजातकाचं फूल घ्यावं, त्याचा सुगंध घ्यावा, तोपर्यंत ते मरगळायला सुद्धा लागतं, म्हणजे आपल्या हाताची एवढीशी उष्णतासुद्धा त्याला सहन होत नसावी. पण आषाढ सरून श्रावण सरी बरसायला लागल्या, ऊन पावसाचा खेळ सुरू झाला की मग या झाडाला बहर येतो. आत्ता आज आषाढ महिना सुरू झाल्यानंतर आषाढ सरी कोसळायला लागल्यानंतर बहरतात ती जाई जुई आणि सायलीची नाजूक फुलं. आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये या जाई जुई आणि सायलीच्या नाजूक फुलांचा उल्लेख असलेल्या काही कविता, लेख, कादंबरीतले वाचलेले काही संदर्भ आणि तितकीच सुंदर गाणी आपण ऐकणार आहोत आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

माळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं म्हणताना मला अजून एक कविता वाचलेली, अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी वाचलेल्या, ऐकलेल्या आणि कधीतरी टिपून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे इतक्या छान वाटतात ना त्या अशा वेळेला आठवतात. बघा, आत्ता सुरुवातीला म्हटलं तसं की पारिजातक फुलायला थोडा वेळ आहे, त्यामुळे जाई जुई सायलीपासून सुरुवात आपण केलेली आहे. नाधो महानोरांनी गोळा केलेल्या पळसखेडची लोकगीतं जी आहेत त्यात एक नाजूक घमघमती ओवी वाचायला मिळते, आणि ती पुन्हा आत्ता आपण जे गाणं ऐकलं ना त्याच्यावरनं आठवण झाली की माळ्याच्या मळ्यात नुसती माळीनं एकली, माळ्याच्या मळ्यात नुसती माळीनं एकली, जाईच्या फुलांची इनं काचोळी गुंफली. अशा त्याच्या छान ओळी आहेत की माळा मळ्याचा आहे, त्यानं जीवाभावानं फुलवलेला आहे, आज मात्र तिथे माळीण एकटीच उभी आहे. आजाईच्या फुलांची काचोळी गुंफण्याच्या एका कल्पनेतूनच त्या माळीणीचा एकांत कसा नाजूक घमघमता करून टाकलेला आहे या कवितेमध्ये. जाईच्या फुलांचं मार्दव, त्याचा सुगंध, याचा अप्रूप जसं लोकगीतातल्या प्रतिभेला वाटलं तसं फार वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ही गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, शीला भट्टारिका नावाच्या एका कवयित्रीला वाटून गेलं. संस्कृतात तिनं रचलेला श्लोक होता, हवं हवं ते सगळं मिळावं आणि तरीही काहीतरी निसटलं आहे असं जाणवावं आणि नेमकं काय हे कळू नये अशा अवस्थेचं वर्णन त्यात येतं. या दुखऱ्या हुरहुरीशी नातं सांगणारा श्लोकात एक उल्लेख आहे आणि तो म्हणजे जाईच्या वासाचा. वाऱ्यावर तरळणाऱ्या याच वासानं बहुधा मनाच्या तळाशी असणारी ती अनाम हुरहुर वर आणली असेल. शांता शेळकेंनी हा सुंदर भाव उचलला आणि बाबूजींनी त्या गाण्याचं सोनं केलं.

दोन्ही गाण्यांमध्ये जाईचा किती सुंदर उल्लेख आहे आपण ऐकला असेल, जाईचा कुंजतोच. आणि आत्ता जाईजुईचा वेलमंडपी असावा अशी इच्छा मनामधली या गाण्यामधनं व्यक्त केलेली आपण

ऐकली, त्यामुळे मी म्हटलं तसं की काही काही वाचलेल्या गोष्टी असतात, ऐकलेल्या असतात, टिपून ठेवलेल्या असतात कधी ना कधीतरी, की कार्यक्रमामध्ये खूप छान काहीतरी तुमच्याशी शेअर करता येतं, तुम्हाला सांगता येतं. तसं अरुणा ढेरे यांचं एक पुस्तक वाचलेलं होतं, इतकी सुंदर, इतकं सुंदर वर्णन त्याच्यामध्ये या सगळ्या फुलांचं केलेलं होतं. त्यात त्यांनी सांगितलेलं होतं जाईच्या फुलांबद्दल, तर त्या असं म्हणतात की हरवलेल्या प्रेमाची अशी अवघड हुरहुर जाईच्या फुलांनीच तर सांगावी, मेघदूतातल्या यक्षांना नव्हे का, मेघाजवळ आपल्या दूरच्या प्रियेचं वर्णन करताना तिला दवारलेल्या जाईचीच तर उपमा दिलेली आहे. तिचं विराहार्थ मोहक रुपडं जाईशिवाय दुसरं कोण उपमेने तोळणार. पाच पाकळ्यांचं हे शुभ्र फूल जाई जुईपेक्षा थोडं मोठं असतं हे खरं, पण नुसत्या नजरेनं कोमेचतील इतकी नाजूक ही फुलं. संध्याकाळी वेलीवर एकामागून एक कळ्या उमलतात तेव्हा गंधानं काळजात एक दुखरी कळ उठते. जगण्याच्या ओघात आणि प्रयत्नपूर्वक दूर केलेलं कितीतरी पुन्हा जीवाला विलक्त, अशा वेळी जाई जाई राहत नाही, आपल्या मनाचं वेगळं रूप बनतं. ग्रेस यांच्यासारखे संवेदनशील कवी लिहून जातात, जाईबाई तुम्ही सांगा मनातले पाप, कळ्यांची ही फुले होती कशी आपोआपं.

0: कालिदास आणि महाकवि कालिदास आणि मेघदूत यांचा उल्लेख झाल्याशिवाय आपण आज पुढे जाऊच शकत नाही. रामगिरीवर विरहोत्कंठित एकांतवास भोगणाऱ्या कालिदासाच्या यक्षानं पाण्यानं भरलेल्या कृष्णमेघाला आपला दूत म्हणून पाठवताना अलकेपर्यंतचा सगळा मार्ग नजरेसमोर आणला. त्याला ओघानच आठवला अवंतीचा प्रदेश, तिथले वन, नद्यांचे प्रवाह, तीरावरची उद्यानं, तिथे बहरलेल्या फुलांची आठवण झाली. तेव्हा प्रथम आठवली ती जुईची सुंदर जाळी. कुसुमाग्रजांनी त्याचं भाषांतर करताना म्हटलंय, रम्य जुईचे पुढे ताटवे रान नदीच्या तिरी, रम्य जुईचे पुढे ताटवे रान नदीच्या तिरी, भिजतील कलिका शिंपळ तातू नाजूक पहिल्या सरी, भिजतील कलिका शिंपळ तातू नाजूक पहिल्या सरी.
1: आषाढाल

ऐकत रहा FM गोल्डवर FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्ज 10:34 झालेली आहेत. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रमात आज मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर. आणि आपण आज बोलतोय ते जाई जुई सायली या आषाढ सरींबरोबर, पहिल्या सरींबरोबर उमळणाऱ्या सुंदर अशा फुलांबद्दल, त्यांच्याबद्दल असलेल्या कविता, गाणी आणि लेख, त्याच्यातनं असलेले उल्लेख, हे सगळं आपण ह्याच्याबद्दल बोलतोय. आणि आपण गाणी ऐकतोय ती खरं तर पावसाची बरीचशी आहेतच, पण त्याचबरोबर एका वेगळ्या गाण्याची मला आठवण झाली, ती म्हणजे राजा भडे यांचं जे गीत आहे, आपण बरेच वेळेला ते ऐकतो, तर त्या गीताच्या मागची गोष्ट काय आहे ती आपण कधीतरी ऐकलेली असेलच, की त्यांच्या गीतात जो उल्लेख आहे पानांच्या जाळीचा आणि त्यातून फुलांचा, तर त्यांच्याबद्दल वर्णन करताना इतकं सुंदर केलं आहे की बाहेरच्या अंगणात एक साधी सुधी लोखंडी कॉट, पण त्या कॉटचा थाट काय वर्णावा, तिच्या सभोवती लाकडाचा चार खांबांवर छानपैकी लता मंडप होता, त्याचं सुरेखसं छप्पर तिला लाभलं होतं. त्या मंडपाचं वैभव म्हणजे कृष्ण कमळ, मदनबाण, मोगरा, सायली, घंटेसारखा कोश असलेली सहा पाकळ्यांची मोठी पिवळी फुलं, अशा सुंदर वेली एकमेकांच्या गळ्यात गळे घालून राहिलेल्या होत्या. त्यांच्या पानांची सुरेख जाळी झालेली होती. चंद्रप्रकाशात तिची सावली कॉटवर पडायची आणि रांगोळी गत दिसायची. अशा या अंगणातल्या रोमॅन्टिक वातावरणात पेशन्सचा डाव मांडता मांडता हसले मनी चांदणेसारखी कविता सुचायची ती राजा बढे यांनाच. पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे, सांग कुणाच्या भेटीसाठी जीवसारखा उडे, आणि बोचतील ग फुलं जाईची तुझी कोमला काय, चांदण्यातही सौंदर्याने पोळतील ना पाय, हसले मनी चांदणे. अशा प्रकारचं कवितेतून बरसलेलं चांदणं या साध्या घरातल्या रम्य वातावरणाने पाहिलेलं होतं. अंगणात पारिजातक, आंबा, शेवगा, कवठी चाफा, आबोली, कोरांटी, जाळीच्या मंडपावर जाई जुई, मोगरा, मदनबाण, समोरच्या दारावरती काचेच्या मण्यांचा सुरेख जाळीदार पडदा, आणि त्या पडद्याआड भिंतीवर बसून तासा तासाने आपल्या घरट्या बाहेर येऊन कुहू कुहू करणारी घड्याळातली कोकिळा, हे सगळं वातावरण आणि त्या वातावरणात असं सुंदर गाणं लिहून होईल, नाहीतर काय, ते राजा बढे यांनाच सुचावं असं म्हटलंय. याचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे, ते गाणं नक्की ऐकायलाच हवं.

जाई जुई चमेली सायली सगळी एकाच जातीची फुलं. एकेकटं फुलायला यांना आवडतच नाही. चमेली आणि जाई यांच्यामध्ये सुद्धा तसा फारसा फरकच नाही आहे. काही वेळेला फुलं ओळखताना सुद्धा गल्लत होते. पाकळ्यांमागची तांबूस छटा जरा जास्त मिरवणारी, जरा जास्त उठावाचा गंध असणारी जाईची जुळी बहीण म्हणता येईल अशी चमेली. पण जाई या नावात सुरेख मार्दव आहे, तर चमेली या नावात काहीसा ठसका. कवी अनिल म्हणतात, मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सौज्वळा आड दडते, सोली व सुखाचे एक स्वप्नच जीवाला जागेपणी पडते. तर दुसरीकडे एका ओवीत पाण्या पावसाच्या दिवसात आपल्या नाजूक लेकीला सांभाळून न्यायची विनंती करताना आई म्हणते, पाण्या पावसाचं आभूट आलं जांभळून, सांगते सोयऱ्याला मैना नेजो सांभाळून, सांगून धाडते इहिन इहिनिले, चाफ्या बरोबर वागव माझ्या चमेलीले.

मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात, किती कविता किती गाणी किती ठिकाणी हा फुलांचा सुंदर उल्लेख. फुलांचा उल्लेख असलेली गाणी हा अख्खा वेगळा कार्यक्रम आपण करू शकतो, कारण त्याच्यामध्ये चाफा गुलाब मोगरा सगळ्या प्रकारची फुलं येऊ शकतात. आणि असे कार्यक्रम आपण आजपर्यंत म्हणजे आपल्या कार्यक्रमांमधनं अशी गाणी आपण अनेक वेळेला खरं तर ऐकलेली आहेत. पण आषाढाचा पहिला दिवस आणि आषाढसरी सुरू झाल्यानंतर उमळणारी ही फुलं आणि त्याचा साहित्यामध्ये कवितांमध्ये असलेला उल्लेख याच्याबद्दल आज आपण बोलतोय. पांढरा शुभ्र फ्रिलचा फ्रॉक घालून जर एखादी गोड हसरी चिमुरडी आपल्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली की माझं नाव सायली, तर आपल्याला खरंच किती छान वाटेल नाही का. सायली फुलाचं नाजूकपण असंच, जाईसारख्या अति कोवळ्या फुलाची काळजी करत इंदिराबाई पावसाला दटावतात की नको नको रे पावसा असा धिंगाणा आवेळी, घर माझेच चंद्रमौळी आणि दारात सायली. किती ठिकाणी असा उल्लेख आहे जाई जुई आणि सायलीचा, आणि त्याच्याबद्दलच आपण बोलत होतो. आणि आज म्हटलं तसं की कालिदास महाकवी कालिदास दिन आषाढाचा पहिला दिवस, आषाढस्य प्रथम दिवसे पर्वतावर एक आषाढ मेघ विसावलेला दिसतो आणि स्वतःच्या घरापासून दुरावलेला शोकाकुल यक्ष श्लोकातून व्यक्त व्हायला लागतो आषाढस्य प्रथम दिवसे मेघ मालिष्ट सानुम. आणि त्यातून मेघदूता बद्दल जरी आपल्याला फार आपण वाचलेलं नसलं, फार संस्कृतचा आपला अभ्यास नसला, तरी त्याची भुरळ प्रत्येकालाच पडलेली आहे. प्रत्येकालाच ती भुरळ असल्यामुळे आपण मगाशी जसं कुसुमाग्रजांचे शब्द ऐकले, मराठीत त्यांनी केलेलं त्याचं भाषांतर ऐकलं, वसंत बापट बाभ बोरकर वेगवेगळ्या कवींनी कवींना या मेघदूतांनी भाषांतरासाठी प्रवृत्त केलं नसतं तरच नवल. हॅरिस हेलमन विल्सन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांनी 1813 कोलकाता येथे क्लाउड मेसेंजर हा मेघदूताचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला होता. आणि गंमत अशी वाटते की क्लाउड आणि मेसेंजर हे आजही आपले संगणक विश्वातले सोशल मीडियात रंगलेल्या सगळ्या

आम्हाला जवळचे वाटणारे संदर्भ, त्यामुळे असं हे मेघदूत भारतातल्या आणि जगातल्या डझनवारी भाषांमध्ये मेघदूत पोचलं आणि आजही लक्षावधी लोकांना त्याची ओढ वाटते. हेच महाकवी कालिदासाचं यश. कधी लिहिलं गेलं हे काव्य किंवा काय, त्याचे संदर्भ फारसे आपल्याजवळ उपलब्ध नाहीत, पण तरीही आपल्याला सगळ्यांना भुरळ घालणार. मग गंमत कशी आहे ना की आजचा आपला सोशल मीडिया, पटकन मेसेजेस पाठवतो आपण, अशा सुविधा त्या काळात उपलब्ध नसल्यामुळे आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष पर्वतावर टेकलेल्या त्या मेघालाच आपल्या पत्नीपर्यंत पोचण्याची विनंती करतो आणि मेघदूताची या कामासाठी अनुमती आहे की नाही एवढं विचारण्याचा धीरसुद्धा त्याच्यापर्यंत नसतो आणि तो त्याला सगळं काम देतो आणि ढग त्याचा आग्रह मोडत नाही. तो मेघ निघतो आणि त्याचं सगळं वर्णन, जे मगाशी आपण जाई वन नद्या सगळं मोहक इतकं सुंदर आपल्या डोळ्यासमोर उभं राहील असं सगळं वर्णन यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. खरं तर बघितलं तर आजच्या काळात जसा सस्पेन्स, थ्रिलर, जोरदार धक्का देणाऱ्या कथेसारखं याच्यामध्ये काहीही नाही. अतिशय साधीसुधी कथा, अगदी पूर्वी आपल्याला आजी गोष्टी सांगायची ना तशी, आजीच्या गोष्टीसारखी. कालिदासांनी त्याला इतके अफलातून पैलू पाडलेत की त्याला तोड नाही. त्यामुळे म्हटलं तसं की साधीसुधी एका यक्षाची गोष्ट, त्याच्या हातून घडलेला प्रमाद, चुकीला माफी नाही असा पवित्रा घेत त्याला दिलेली सजा आणि मेघदूत म्हणून त्यांनी मेघाला पाठवलेलं, हे किती छान आहे सगळं ह्याचा आपण विचार आजच्या दिवशी तरी आपण नक्कीच आपल्या मनामध्ये येऊ शकतो. जाता जाता अर्थातच अजून एक काही गाणी आहेतच, या आषाढाबद्दलही बोलणार आहोत आपण आणि कालिदासाचं मेघदूत आणि जाई जुई सायली असं सगळ्याबद्दल आजच्या आपल्या मनस्पर्शी कार्यक्रमात.

असा हा आषाढ महिना विलक्षण सुंदर, त्याचं नावच मुळी मागे पुढे येणाऱ्या पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा या दोन नक्षत्रावरून पडलेलं आहे. ज्येष्ठाच्या बरसातीनं शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थाने हिरवा बहर येतो. गोकुळातल्या सावळ्या श्रीकृष्णाला सुद्धा आषाढ आवडतो. जरी माणसांना मार्गशीर्षोहम असं जरी तो म्हणत असला तरी सुद्धा आषाढोहम असं म्हणायला हवं होतं असं एका लेखकांनी म्हणून ठेवलेलं आहे. जगन्नाथपुरीचा श्रीकृष्ण बलराम सुभद्रेचा रथोत्सव जसा याच महिन्यात, तशी ज्ञानबा तुकारामच्या गजरात चालणारी पंढरीची वारी सुद्धा आषाढातच निघते. खऱ्या अर्थानं अष्टपैलू महिना. चिखळालेल्या शेतात आवेगाने उतरणाऱ्या त्याच्या पाऊसधारांमध्ये प्राणशक्ती दडलेली असते. मातीच्या कुशीत दडलेल्या बियाणांना हिरवं बळ देऊन त्यावर तो आणतोच, पण हिरव्या पात्यांना सुफलतेचं वरदान देऊन आषाढ नामानिराळा राहतो. यावर्षी जून महिन्यात फारसा बरसला नाही पाऊस. आगमन उशिराने झालं मान्सूनचं, त्यामुळे सुरुवातीला चिंतेचं वातावरण आणि नंतर असा काही आठवडाभर बरसलाय की बापरे. पण जेव्हा ज्येष्ठामध्ये ज्येष्ठ महिना पाठ दाखवतो असं म्हटलं जातं ना, त्यावेळेला साऱ्यांची नजर जिच्यावर स्थिरावते तो हा लाडका आषाढ महिना. आषाढातला पाऊस खरोखर नक्षत्रासारखाच देखणा, राजबिंडा, मनमोहून घेणारा. मृगाच्या पाठीवरची नक्षी पाहून सीतामाई भुलली होती असं म्हणतात, पण आज सुद्धा गावागावातल्या आयाबाया आकाशापासून जमिनीपर्यंत, शेतातून ओहोळापर्यंत चौखूर धावणाऱ्या उधळणाऱ्या मृगसरींवरती भुलतात भाळतात. त्या मृगाच्या भरवशावर पेरतात जीवनदायी रत्नांचे दाणे आणि त्याच्या जोडीला असतं ते जीवनगाणं. आषाढ असा आपल्या अवघ्या जीवनाला व्यापून असतो. संसार तापाने पोळलेल्या वारकऱ्यांची दिंडी जेव्हा पंढरपुरात पोचते तेव्हा कृष्ण मेघश्याम आषाढ दोन्ही कटेवर कर ठेवून विटेवरती उभा दिसतो. त्याचंच सावळं प्रतिबिंब प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात उमटलेलं असतं आणि मग त्या हृदयाच्या असंख्य तारा झंकारतात. आकाशात जय जय विठोबा रखमाईचा झणत्कार होतो.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 11:01 झालेला आहे. कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग. युवा तरंग कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मनस्पर्शी कार्यक्रमातली गाणी, कविता आहे, लेख, त्यातले उल्लेख, हे सगळं तुम्हाला खूप आवडलं हे तुम्ही अगदी दूरध्वनीवरनं संपर्क साधून सांगितलं, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. पण आता थोडेसे पुढे जाऊया, युवा तरंग कार्यक्रमाकडे आपण वळूया. कारण तशी गाणी, कविता हे कितीही ऐकलं तरी आपल्याकडे सतत ते चालू राहणारच आहे, न संपणारं आहे. इतकं सुंदर साहित्य, एवढ्या सुंदर कविता, एवढ्या सुंदर लोक गीताचा, कवितांचा संग्रह सगळंच काही आपल्याकडे आहे. पण आज युवा तरंग कार्यक्रमात आपण थोडंसं बोलणार आहोत आजच्या दिवसाबद्दल. सुरुवातीला 15 जुलै हा आजचा दिवस, त्यामुळे आज युवा कौशल्य दिन, वर्ल्ड यूथ स्किल्स डे म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, याबद्दल आजच्या कार्यक्रमात थोडंसं बोलूया. आणि त्यानंतर सध्या युवा विश्वामध्ये सुरू असलेले नवनवीन ट्रेंड्स काय आहेत, ट्रॅव्हल ट्रेंड्स आपण बघतोय, किंवा आत्ता जी लग्न ठरत आहेत तर त्यावेळेला त्याच्यातसुद्धा काही काही नवीन ट्रेंड्स आपल्याला येता जाता बघायला मिळतात ना, त्याची खूप गंमत वाटते की नवनवीन गोष्टी आपल्याला बरेच वेळेला माहिती नसतात पण त्या कुठेतरी वाचायला मिळतात, बघायला मिळतात. तर थोडंसं आपण त्याबद्दलही आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत, नवीन गोष्टी युवा विश्वातल्या. आणि अर्थातच आधी म्हटलं तसं की आजचा जागतिक युवा कौशल्य दिवस, त्याबद्दलही बोलूया. ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी.

आजचा दिवस 15 जुलै म्हटलं तसं की वर्ल्ड यूथ स्किल डे, जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, योग्य काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करणं आणि कौशल्य विकासाचं महत्त्व अधोरेखित करणं हे जागतिक युवा कौशल्य दिनाचं उद्दिष्ट असतं. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2014 ठराव करून 15 जुलै रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. याचं महत्त्व काय आहे तर बदलत्या तंत्रज्ञानाच्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात केवळ पदवीपेक्षा व्यावहारिक कौशल्य असणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. कुशल युवा हेच सक्षम आणि विकसित भारताचं भविष्य आहेत, यासाठी म्हणूनच कौशल्य त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस आजचा साजरा केला जातो. कौशल्य विकास योजना पंतप्रधानांनी सुरू केलेली होती 15 जुलै 2015 रोजी. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना मोफत अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे आजचा हा दिवस आहे तो युवा कौशल्य दिन म्हणून ओळखला जातो. आणि म्हटलं तसं की तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या या युगामध्ये पदवीपेक्षा सुद्धा कौशल्याला मुख्य चलन मानणारी एक नवी परिसंस्था उभारण्याची आणि युवकांना आयुष्यभर शिकत राहण्याची संस्कृती देण्याची जागतिक युवा कौशल्य दिनाची हाक आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे सर्व युवकांमध्ये कौशल्य विकासाचं महत्त्व अधोरेखित करणं आणि त्याच्या माध्यमातून शाश्वत, सर्वसमावेशक आणि सक्षम समाज उभारण्याची गरज अधोरेखित करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. यंदाच्या वर्षाची सामायिक भविष्यासाठी कौशल्य अशी संकल्पना आहे. प्रत्येक दिवसाची दरवर्षी एक थीम असते, तशी यावर्षीची थीम आहे सामायिक भविष्यासाठी कौशल्य.

युवा तरंग कार्यक्रम सुरू आहे आणि युवा तरंग कार्यक्रमात आपण बोलतोय तर आजचा दिवस आहे 15 जुलैचा युवा कौशल्य दिन म्हणून जो ओळखला जातो. आजचं जग तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व अशा परिवर्तनातून जात आहे. डिजिटल क्रांती, स्वयंचलन, डेटा विज्ञान, विशेषत कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या सगळ्यांच्या वेगवान प्रगतीमुळे काम करण्याच्या पद्धती, उद्योगांची रचना, रोजगाराचं स्वरूप हे सगळं काही झपाट्याने बदलत आहे. भविष्यात कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक पदवी आता पुरेशी राहिलेली नाही, त्यासोबत आधुनिक कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, सर्जनशीलता, संवाद कौशल्य आणि सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आत्ताच्या काळामध्ये खूप आवश्यक ठरते. आत्ताच्या काळातल्या तरुणाईसाठी आजची शिक्षण व्यवस्था, रोजगार परिसंस्था अशा कामाच्या जगासाठी उभारण्यात आली आहे. ते जे काही पूर्वीचं जे होतं ना ते परतसं बदललं आहे आता. की जी व्यवस्था होती, शिका, काम करा, निवृत्त व्हा, एक पारंपरिक पद्धत होती पूर्वीची, सरळ सरळ एक ठरून गेलेला आपण म्हणतो ना रुटीन असा सगळा प्रकार होता. पण आता मात्र भविष्यात जर काही आपण बघितलं तर आत्ताचा काळ किती बदलला आहे. आणि खास करून ना आपण कोविड काळ बघितला आणि त्याच्यानंतरचा जो काळ आपण बघतोय त्यात खूप बदल झाले संकल्पनांमध्ये, एकूणच सगळ्याच गोष्टींमध्ये. पूर्वी शैक्षणिक, तांत्रिक पात्रता बऱ्यापैकी प्रमुख मापदंड ज्याला म्हणतो ना आपण तसं मानलं जात होतं. रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचं प्रतीक त्याला समजलं जायचं. पण आज आता कौशल्यांच्या गरजा इतक्या वेगाने बदलल्या आहेत. पारंपरिक शिक्षण चौकटी ज्या होत्या ना पूर्वीच्या आपल्या शैक्षणिक चौकटी, त्या बदलांशी सुसंगत राहू शकत नाही. आता असे बदल हळूहळू आपल्याला करावे लागत आहेत. उद्योगांना अपेक्षित कौशल्य स्पष्टपणे सांगणं तसं सुरुवातीला कठीण जात होतं. पण आता नोकरी शोधणाऱ्यांना स्वतःची क्षमता प्रभावीपणे सिद्ध करण्यासाठी किती आव्हानात्मक ठरत आहे हे त्यांनाच खरं तर माहिती आहे. पण त्यामुळे आता हळूहळू दोन्ही बाजूंनी चित्र बदललं जात आहे आणि दोघांनाही माहिती आहे की संधी देणाऱ्यांना सुद्धा आणि संधी घेणाऱ्यांना सुद्धा की सध्याचा काळ काय आहे. 2000 म्हटलं तसं की 22 पर्यंत बहुतेक नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या जी काही कौशल्य होती त्यापैकी आत्ता जर वर्तमानपत्रात आजच्या तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की 42% कौशल्यांमध्ये आता बदल होणार आहे हळूहळू असं वेगवेगळ्या अभ्यासांनी स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे किती पुनर्विचार करायला हवा आहे आपल्याला शिक्षण जे आपण घेतोय त्याच्यामध्ये सुद्धा आणि एकूणच आत्ता आपल्याकडे जो काही बदल होतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे नोकरीची संधी देणारे घेणाऱ्यांच्या आधीच जे आपण शिक्षण घेतोय त्याच्यामध्ये पण आत्ता सध्याच्या काळात किती बदल व्हायला हवाय हे आपल्याला यातून जाणवत आहे वेगवेगळ्या अभ्यासातनं. म्हटलं ना अभ्यासातनं असं दिसून आलं की 42% म्हणजे केवढा मोठा बदल झाला हा की ज्या काही कौशल्य पूर्वीची होती त्याच्यामध्ये एवढा मोठा बदल करण्याची आता आवश्यकता दिसून येते. बोलूया याबद्दल आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमात.

15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिवस याबद्दल आपण बोलतोय आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमात. त्यामुळे आत्ता सध्या आपण बघितलं तसं की अनेक बदल होणं गरजेचं आहे आणि बदल होण्यासाठी ते काही एकदा बदल करून चालणार नाही, तर सातत्याने चालणारी ही प्रक्रिया आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवून आणते हे आपण बघतोय. विद्यार्थ्यांच्या गरजा, आवडीनिवडी आणि प्रगतीनुसार वैयक्तिकृत शिक्षण देण्याची क्षमता ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI मध्ये आहे हे आता दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र शिक्षण मार्ग तयार करणं, शिकण्याचा वेग त्यांचा काय आहे सातत्याने अभिप्राय देणं, त्यामुळे शिक्षण अधिक परिणामकारक बनू शकतं हे आता दिसून येत आहे. कधीही आणि कुठेही शिक्षण ही आता संकल्पना प्रत्यक्षात आलेलीही आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही जी काही परिस्थिती बदलली आहे त्या परिस्थितीमध्ये वर्गातल्या शिक्षणाचं खरं मूल्य काय आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणाऱ्या कौशल्यांमध्ये आहे हे आता सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. भविष्यामध्ये जे काही आता रोजगार मिळणार आहेत, औपचारिक ज्या पदव्या घेतल्या जातात पूर्वीपासूनची जी आपण प्रमाणपत्र गोळा करत जातो, सर्टिफिकेट्स वेगवेगळी, तर केवळ त्याच्यावरती आता कोणीही अवलंबून राहू शकत नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता, नाविन्यपूर्ण विचार, सहकार्याची वृत्ती, सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवण्याची, अपडेटेड ठेवण्याची तयारी यावर आता भर दिला जातोय आणि तो भर पुढेही दिला जाईल. त्यामुळे आजची सर्वात मोठी गरज म्हणजे युवकांना कौशल्य संपन्न बनवणं आणि आयुष्यभर शिकत राहणारी संस्कृती विकसित करणं. कौशल्य विकास म्हटलं तसं की हा एकदाच पूर्ण होणारा टप्पा नाही, तर सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे जागतिक युवा कौशल्य दिन हा एक, आपण नेहमी जसे दिनविशेषांबद्दल बोलत असतो तसा एक औपचारिक दिनविशेष ठरत नाही, तो एकूणच आपली जी काही आत्ताची शिक्षण व्यवस्था कौशल्य विकास करण्यासाठी म्हणून जे काही वेगवेगळी धोरणं अवलंबली जातात, नवनवीन उपक्रम जे काही राबवले जातात, त्यामुळे युवकांच्या भविष्यासंदर्भातील जो काही दृष्टिकोन आहे त्याचं परीक्षण करण्याची संधी या दिवशी असते. आणि त्यामुळे या नवीन जो काही आत्ताचा काळ आहे ज्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान ह्या सगळा जे नवीन युग आलेला आहे त्यामध्ये टिकून राहण्यासाठी कौशल्य विकास हा केवळ एक पर्याय आहे का तर नाही, आत्ताच्या काळाची ती अपरिहार्य गरज आहे हे समजून घेणं, आणि म्हणूनच यातूनच उद्याचे सक्षम, समृद्ध, आत्मनिर्भर असे युवा पुढे तयार होतील याची खात्री आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने या सगळ्याचा विचार केला जाईल.

पृथ्वी मोलाची हाय पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची।

युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे एफएम गोल्ड वाहिनीवरती. युवा तरंग कार्यक्रमात मी आहे दीप्ती लेले तुमच्याबरोबर. आणि आपण आत्ता आधी युवा कौशल्य दिनाबद्दल बोलत होतो. सध्याच्या काळाची गरज काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेत होतो. पण त्याचबरोबर युवा विश्वामध्ये इतके वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात त्याबद्दल सुद्धा थोडंसं बोलूया आपण. काय ना, आत्ता मे महिन्यामध्ये म्हणजे जोपर्यंत आत्ता उन्हाळा सुरू होता तोपर्यंत लग्नाचा सीझन होता आणि मुहूर्त असल्यामुळे त्यावेळेला वेगवेगळी लग्न सुरू होती. आणि तरुणाई अशा वेळेला नवनवीन काय करत असते अशी गंमत एक वाचायला मिळाली. आत्ता एक लेख आलेला होता तर त्यांना नवनवीन काहीतरी आयडियाज सुचत असतात आणि नवीन नवीन काहीतरी आवडत असतं आणि ते करून बघत असतात. तर आत्ताच्या काही लग्नांमधला एक ट्रेंड असा बघायला मिळाला. आणि काय होतं ना, सोशल मीडियामुळे या गोष्टी पटकन आपल्यापर्यंत येऊन पोचतात. हल्लीचे सगळे सोशल मीडियावरती जे क्रिएटर्स आहेत, कंटेंट क्रिएटर्स, ते अशा गोष्टी चटकन टिपतात आणि त्या आपल्यापर्यंत घेऊन येतात. तर आत्ताचा एक ट्रेंड असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचं पाणी पिणं ही तर अगदी सामान्य आणि गरजेची गोष्ट आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लग्न सोहळा किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असेल तर त्यावेळेला आपल्याला असं होतं की पाणी कमी प्यायलं जातं. आपण फार गप्पांमध्ये रमलेलं असतो, वेगवेगळी कामं असतात त्यावेळेला आपल्या, जर घरातलं जवळचं काही कार्यक्रम काही असेल तर, आणि वेगवेगळे पदार्थ त्यावेळेला खाल्ले जातात पण त्या मानाने पाणी कमी प्यायलं जातं. आणि हाच ट्रेंड लक्षात घेऊन किंवा मग विविध पेयं प्यायली जातात की ज्याला वेलकम ड्रिंक म्हणतो किंवा इतरही जी पेयपान म्हणतो ना आपण, ते वेगळ्या प्रकारचं केलं जातं अशा वेळेला. पण तसं न होता आता जागरूकपणे एक वेगळा ट्रेंड तरुणाईनी आत्मसात केला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी असं ठरवलं की वेगवेगळ्या प्रकारचं पाणी हे तिथे उपलब्ध असलं पाहिजे आपल्या लग्न किंवा कार्य किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये. आणि तुम्ही म्हणाल म्हणजे काय, म्हणजे पेयच ना वेगवेगळी, तर तसं नाही. आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो की हल्ली वेलकम ड्रिंकची पद्धत असते ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस सरबत असं काही आपल्याला मिळतो आणि आपण ते पितो. पण केवळ ज्यूस आणि सरबत नाही तर एक असा कॉर्नर जिथे केलेला असतो ना, की जिथे प्रत्येक खाद्यपदार्थासाठी वेगवेगळे जागा असते, तसा एक कॉर्नर केवळ पाण्यासाठी पेयासाठी केलेला आणि ज्याच्यामध्ये साधं पाणी उपलब्ध असतंच, त्याच्याबरोबर आपल्याला जे आपण उन्हाळ्यात खास करून पितो ते म्हणजे नारळ पाणी, शहाळं, टेंडर कोकोनट वॉटर हे तिथे असणार. त्याच्याबरोबर फ्रेश फ्रूट ज्यूस तर असणारच, पण त्याचबरोबर हल्ली आपण बघितलं ना डिटॉक्स केली जाणारी वॉटर जे तयार केलं जातं, तुम्ही कधीही इंटरनेटवर सर्च केलं डिटॉक्स वॉटर तर तुम्हाला किती प्रकारचं पाणी आणि त्या पाण्यामध्ये टाकलेली फळं किंवा काकडी, मिंट म्हणजे पुदिन्याची पानं, हे सगळं पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचं केवळ ज्यूस नाही, केवळ सरबत नाही, शहाळ्याचं, नारळाचं पाणी आणि अशा प्रकारचं पाणी ज्याला आपण म्हणतो ना अँटीऑक्सिडंट, डिटॉक्स करणारं पाणी, तर अशी पेयंसुद्धा उपलब्ध करून देण्याचा एक ट्रेंड आता आलेला आहे. तुम्ही म्हणाल काय वेगवेगळं येतं हल्ली, पण आहे आता आलेला. आणि थोडंसं अजून जर लक्झुरियस आपण म्हणतो ना वरच्या थोडासा ह्याच्यामध्ये काय अजून, तर वेगवेगळ्या प्रकारचं बॉटल्ड वॉटर जे असतं ना, स्प्रिंग वॉटर किंवा ग्लेशियल वॉटर हल्ली जे आपण बघतो, तर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरच्या वेगवेगळे प्रकारही मिळतात. पण ते त्याच्यापेक्षा जास्त हे जे प्रकार आहेत जे आत्ता मी म्हटलं तसं की मी वाचले होते मध्यंतरी आणि आपल्याला सोशल मीडियामुळे पटकन येऊन पोचले होते, तर हा ट्रेंड असा आलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारचं पाणी तुम्ही लग्नांमध्ये किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एका कॉर्नर त्याच्यासाठी खास राखून ठेवलेला आणि ते तुम्ही तिथे जाऊन त्या पेयाचा सुद्धा पाण्याचा सुद्धा आस्वाद घ्यावा आणि आनंद घ्यावा असं ह्या तरुणाईला वाटतंय. अर्थात त्यामागचा एक छोटासा विचार थॉट जो आहे तो नक्कीच चांगला आहे की आपलं पाणी तसं कमी प्यायलं जातं अशा कार्यक्रमांमध्ये, तर त्यानिमित्ताने पाणी प्यावं आणि थोडंसं काय म्हणूया त्याला चव आलेलं आणलेलं वेगळ्या टेस्टचं, फ्लेवरचं, सुगंधाचं असं पाणी पिऊन त्याचाही आनंद घ्यावा. आणि काहीच नको असेल तर साधं पाणी आणि नारळ पाणी प्यावं असा एक ट्रेंड आपल्याला सध्या तरुणाईच्या या विश्वामध्ये बघायला मिळतोय.

एक काळ असा होता पूर्वीचा जेव्हा आपण वर्षातनं एकदा किंवा फार तर दोनदा ट्रिपला पर्यटनाला जात असू. एकदाच खरं तर म्हणजे मे महिन्याच्या सुट्टीत, आणि तेव्हासुद्धा एक काळ असा होता जेव्हा आजोळी जाणं, नातेवाईकांकडे जाणं व्हायचं, आणि मग ट्रिपला किंवा पर्यटनाला म्हणून मग हळूहळू कुठे कुठे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागलो. मग परदेशात जाण्याचा एक आपोआपच हे वाढला की पूर्वी लोक फार परदेशात जात नव्हते, फिरायला म्हणून कामाच्या निमित्ताने जायचे, शिक्षणाच्या निमित्ताने जायचे, पण फिरायला म्हणून जाण्याचा सुद्धा ट्रेंड वाढला. लोकांना जाता यायला लागलं सहजी आता सगळीकडे, आणि मग हळूहळू वेगवेगळे ट्रेंड्स त्याच्यामध्ये यायला लागले. पावसाळा म्हटला की ट्रेकिंग आलं, ट्रेकिंगला जाणारे खूप ग्रुप्स आपल्याला दिसतात, बाईकवरनं फिरणारे आपल्याला बरेच जण दिसतात, त्यांचा त्यांचा ग्रुप असतो, किंवा मोठ्या कार्स घेऊन, गाड्या घेऊन ॲडव्हेंचर करणारेही आपल्याला दिसतात, सोलो ट्रॅव्हलिंग करणारे दिसतात. तर आत्ता जी जेन झी ज्याला आपण म्हणतो, त्या जेन झीचे ट्रॅव्हल रूल्स त्यांनी त्यांचे त्यांचे लिहायला सुरुवात केलेली आहे, आणि किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये. दोन वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स दिसतात आपल्याला, एकतर जे इन्फ्लुएन्सर्स असतात, क्रिएटर्स असतात, की जे सोशल मीडियावरती आपल्याला वेगवेगळी ठिकाणं सारखी दाखवत असतात, कधी कधी तर त्याचा इतका भरपूर आपल्यावरती येतो की कुठे कुठे जावं नक्की, तर त्यांना फॉलो करणारे आता नाही आहेत फारसे. म्हणजे आता उलटा ट्रेंड सुरू झाला आहे की केवळ सोशल मीडियावरती दाखवत आहेत म्हणून मला त्या ठिकाणी जायचं आहे का, तर अजिबात नाही. मला अशा प्रसिद्ध ठिकाणी जायचं नाही असं सध्याची जेन झी म्हणतीये. त्यांचं असं आहे की ती अशी जी ठिकाणं पॉप्युलर केलेली आहेत अशा ठिकाणी जाण्यापेक्षा, जे आता अशी ठिकाणं आहेत की जी ओव्हर क्राऊडेड झालेली आहेत, तर तिकडे न जाता मला जिथे आवडेल तिथेच मला जायचं आहे. त्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडीनुसार ठिकाणं चूज केली जात आहेत तरुणाईंकडनं. आणि दुसरा एक त्याच्या विरुद्ध ट्रेंड असा आहे की ज्या काही वेबसिरीज किंवा सिनेमे बघितले जातात आणि त्याच्यामुळे ज्या काही जागा पॉप्युलर झाल्या आहेत त्यांच्यामध्ये सध्याच्या लेटेस्ट वेबसिरीज किंवा सिनेमांमुळे, तर त्या ठिकाणी भेट द्यायला जायचं आहे असं बऱ्याच जणांना, किंवा इंटरनेटमुळे ज्या काही व्हायरल झालेली जी काही ठिकाणं आहेत अशा ठिकाणी जायला त्यांना आवडत आहे. त्यामुळे दोन थोडेसे विरुद्ध दिशेला जाणारे ट्रेंड बघायला मिळतात, की जे फारच पॉप्युलर झालेत तिथे अजिबात जायचं नाही, आणि जे सिनेमांमुळे किंवा वेबसिरीजमुळे झालेत तिथे जायचं आहे असं. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, जेन झीचा एक वेगळा विचार असतो प्रत्येक वेळेला काहीतरी त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये. तर आत्ता आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे असा प्रश्न न विचारता, मला हाऊ डू आय वॉन्ट टू फील, मला कसं फील करायचं आहे, म्हणजे आत्ता मला वेकेशन कशासाठी हवी आहे, मला केवळ हिलिंगसाठी, मला क्रिएटिव्ह व्हायचं आहे काहीतरी क्रिएटिव्हिटीसाठी, ॲडव्हेंचरस वाटतं आहे मला खूप फील करायचं आहे तिथे जाऊन, का सिम्पली स्लो डाऊन करायचं आहे, काय प्रकारची मला सुट्टी हवी आहे ह्याचा विचार आता केला जातो, आणि त्याप्रमाणे मग डेस्टिनेशन ठरवलं जातं. म्हणजे केवळ पीसफुल शांतपणे राहायचं आहे असं एखादं ठिकाण, का मला कुठेतरी जाऊन ट्रेकिंग करायचं आहे, पॅराग्लायडिंग करायचं आहे, स्कूबा डायव्हिंग करायचं आहे, आणि असं काहीतरी वेगळंच करायचं आहे. त्यामुळे अशी ठिकाणं निवडताना सुद्धा अशा प्रकारचा भरपूर विचार याच्या प्रत्येक ट्रिप ठरवताना. काही वेळेला काही ठिकाणी अशी ठिकाणं निवडली जातात की जिथे मला फक्त रेस्ट करायचे, त्याला असं म्हटलं जातं की रूममध्येच, म्हणजे तिथेच फक्त हॉटेल एक्सप्लोअर करायचं जिथे कुठे राहणार असू. केवळ हॉटेल असं नाही, तुम्ही जी एखादी जागा निवडाल राहण्यासाठी त्या जागेतच राहायचं आणि तिथलाच आजूबाजूच्या निसर्गाचा परिसराचा आनंद घ्यायचा, आयदर किंवा ऑर आपण म्हणतो तसं, की मग खूप मिस्टिक एकदम अशा ठिकाणी की जिथे खूप रिमोट डेस्टिनेशन असेल, जिथे काहीतरी मिस्टिरियस एन्शियंट स्पिरिच्युअल असं काहीतरी असेल, आणि जिथे अगदी धुक्यांनी वेढलेले डोंगर बिंगर आपण म्हणतो ना की तिथलं वातावरण बघूनच असं काहीतरी जादूई वाटतं, अशी ठिकाणं. म्हणजे जेन झीनी प्रत्येक ठिकाणाचा विचार करण्यापेक्षा मला कसं वाटतंय आणि मला काय हवंय असा विचार करून ठिकाण शोधण्याचा एक नवा ट्रेंड त्यांनी त्यांचा शोधून काढलाय.

11:56 झालेली आहेत, त्यामुळे युवा तरंग या कार्यक्रमात आता आपण शेवटचं एक गीत ऐकूया आणि त्या गाण्यासोबत इथेच थांबतोय. लगेचच आपण भेटतोय पुढच्या कार्यक्रमामध्ये, म्हणजे रंजक सफरमध्ये. रंजक सफरमध्ये अर्थातच आपण म्हटलं तसं की पावसाबद्दलच बोलणार आहोत, पण पाऊस आणि वेगवेगळ्या गोष्टींचं नातं याच्याविषयी बोलणार आहोत. प्रश्न उत्तरंसुद्धा असणारच आहेत, त्यामुळे ऐकत रहा FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर.

0: ऐकत रहा FM गोल्ड वर
1: 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 12:01 झालेला आहे. कार्यक्रम सुरू झालाय रंजक सफर. रंजक सफर कार्यक्रमात मी दीप्ती लेले पुन्हा एकदा सगळ्या रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सकाळपासून पावसाबद्दल आपण बोलत होतोच, पण पावसापेक्षा सुद्धा आषाढ महिन्याची सुरुवात असल्यामुळे आज आषाढस्य प्रथम दिवस आहे असं म्हणत आपण महाकवी कालिदासांबद्दल बोललो, त्याचबरोबर मेघदूताबद्दल बोलणं अगदी साहजिकच आहे, आणि त्याच्याबरोबर पावसापेक्षासुद्धा या आषाढ सरींच्या सोबतींनी ज्या फुलांचं उमळणं आपल्याला आनंद देऊन जातं त्या जाई जुई सायली या फुलांबद्दल आणि साहित्यामध्ये त्यांचा जो काही उल्लेख आहे कवितांमध्ये लेखांमध्ये त्या सगळ्याबद्दल आपण बोलत होतो. पण पाऊस असा असतो ना की दरवर्षी आपण सुरुवातीला म्हटलं होतं तसं की दरवर्षी नेमेची अगदी तो येत असला तरीसुद्धा स्वतःबद्दल बोलणं भाग पाडतो असा हा पाऊस. कारण म्हटलं तसं की कधीकधी येत नाही आणि डोळ्यातनं पाणी आणतो, घामाच्या धारा आपल्याला लागतात आणि नंतर आला की असा काही बरसतो की आता नको रे नको रे पावसा असं म्हणायची वेळ आपल्यावरती आणतो. पण काहीही करून आपल्याला पावसाबद्दल बोलायला भाग पाडतोच पाडतो. या पावसाचं आणि प्रत्येकाचं नातं वेगवेगळं असतं. काहींना पाऊस खूप आवडतो, काहींना अजिबात आवडत नाही, तर काहींना तो फक्त खास गोष्टींसाठीच आवडतो. पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर अनेकांना अनेक वेगवेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. कोणाला अर्थातच ज्याबद्दल आपण नेहमीच बोलत असतो अशी गरमागरम भजी खावीशी वाटतात, कोणाला चहा प्यावासा वाटतो, कोणाला चार चाकी दुचाकी काढून लांब फिरायला जायला आवडतं, कोणाला ट्रेकिंगला जायला आवडतं, कोणाला चालत चालत पायी फिरायला आवडतं, मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर गप्पा मारत घरामध्ये बसून राहावं नुसतं, वेळ छान जावा असंही काही जणांना वाटतं, तर काही लोकांना बाहेर पाऊस कोसळायला लागला की त्यांचं घर आणि त्यांचं जी काही बिछाना जो आहे तो दिसायला लागतो. त्यांचं आणि पावसाचं आणि झोपेचं असं एक वेगळंच नातं असतं. पाऊस आणि झोप हे समीकरण आवडणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. त्यामुळे पाऊस झोप आणि अजून काहीतरी वेगवेगळं या सगळ्या नात्यांबद्दल बोलणार आहोत आपण आजच्या आपल्या रंजक सफर या कार्यक्रमात.

पावसाचं आणि झोपेचं, पावसाचं आणि चहाचं, पावसाचं आणि गरम गरम भजांचं जसं नातं आहे, तसंच पावसाचं आणि खेळाचं सुद्धा नातं आहे असं जर मी म्हटलं तर तुम्ही म्हणाल खेळायला कुठे जात आहेत मुलं पावसामध्ये? एकतर त्यांना पावसात जाऊ नका असं नेहमी सांगितलं जातं. क्रिकेटसारखे खेळ तर खराब होते धावपट्टी, त्यामुळे त्याच्या पिच खराब होतं, त्यामुळे त्याच्यावरती फार खेळलं जात नाही. पण पावसाचं आणि खेळाचं नातं आहे असं मी का म्हणते, कारण हल्लीच्या काळात एकूणच खेळ वगैरे कमी झालेत. मोबाईल आपल्या हातात आला आहे, वेबसिरीज बघणं, नेट आपल्याला सहजी उपलब्ध आहे, या सगळ्यामध्ये आपला वेळ जातो. पण पूर्वीचा एक काळ असा होता, आपण बरेच वेळेला जुन्या काळाच्या सफरीवर जातो ना, तसे आजही जाऊया बरं का. कारण पावसाळा आणि खेळ यांचं नातं कसं आहे तर एकतर पूर्वी आणि आत्तासुद्धा काही ठिकाणी फुटबॉल पावसाळ्यात खेळण्याची जी मजा आहे ती मुलं घेताना आपल्याला दिसतात. बरेच वेळेला पावसाळा आणि निसर्ग यांचं जे काही नातं असतं ते सगळं बाजूला पडतं आणि ताप येईल, सर्दी होईल अशी शेकडो कारणं सगळ्या घरातल्या आयांनी सांगितलेली असली तरीसुद्धा मुलांना त्यापासून परावृत्त काही त्यांना करता येत नाही आणि ते छानपैकी फुटबॉल खेळायला घरातनं नक्की बाहेर जायचे. पूर्वी तरी मुलं जायची आणि आतासुद्धा जातात. पण घरात पाऊस जेव्हा बाहेर पडत असतो, अचानक सुट्टी मिळालेली असते, तर तुम्ही म्हणाल कुठे हल्ली सुट्टी, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन शाळा होतातच की, ऑफिससुद्धा घरनं करता येतं. आपण सकाळी त्याबद्दल म्हटलं की वर्क फ्रॉम होमचा एक बऱ्याच जणांना पर्याय असतो. पण तरीसुद्धा थोडंसं एक आधीच्या काळाकडे जाऊया आणि जुन्या काळातल्या सफरीवर जेव्हा मी तुम्हाला घेऊन जाते तेव्हा तुम्हाला तुमचे लहानपणीचे दिवसही आठवत असतील, काही वर्षांपूर्वीपर्यंतचे दिवस तरी नक्की आठवत असतील की जेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडतोय, शाळा कॉलेजला अचानक सुट्टी मिळाली आहे आणि घरामध्ये मित्रमैत्रिणी समजा किंवा नातेवाईक कोणी जमलेत किंवा घरातलीच माणसं आपण घरात आहोत, ऑफिसमधनं सुद्धा घरातली माणसं लवकर आली आहेत किंवा गेलीच नाही आहेत, तर त्यावेळेला आपोआपच पत्त्यांचा कॅट मदतीला येतो. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबातले जे कोणी घरात असतील त्यावेळेला पत्त्यांचे वेगवेगळे खेळ खेळायचे, गरमागरम चहा, गरमागरम काहीतरी खायला, आणि त्यात पूर्वीच्या काळी ना लाईट तर हमखास गेलेले असायचे अशा वेळेला, आणि तसं झालं की मेणबत्तीच्या प्रकाशात हे सगळं करण्याची मजा जी काही आहे ती इतकी वेगळी असायची. आणि मग त्यावेळेला ना कुठलेही खेळ चालायचे, पत्त्यांचे वेगवेगळे खेळ डाव मांडले जायचेच, पण त्याचबरोबर जर घरात काही बैठे खेळ उपलब्ध असतील अगदी सापशिडीपासून तर ते सुद्धा खेळण्यामध्ये, व्यापार खेळणं हा तर एक बालपणीचा अत्यंत आवडीचा खेळ होता, एव्हरग्रीन म्हणता येईल असा. मग घरात बसल्या बसल्या कधीतरी अंताक्षरी भेंड्या सुरू व्हायच्या आणि असं करता करता आत्ताच्या काळामध्ये उनो खेळला जातो, आपण बघितलं तर खूप प्रसिद्ध आहे जास्त. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वेळ घालवायचं एक उत्तम साधन म्हणजे हे बैठे खेळ. बुद्धिबळ वगैरे खेळायचं झालं तर मग त्याला जरा विचार, डोकं चालवावं लागतं. पावसाळ्यामध्ये अशी संधी मिळते पण काही वेळेला कंटाळासुद्धा येतो की त्यापेक्षा जास्त वेगवेगळे धमाल गेम खेळूया. जर कमी लोकं असतील तर कॅरम बोर्ड बाहेर पडतो अशा वेळेला, आणि त्यावेळेला घरातले आजी आजोबासुद्धा मग पत्ते किंवा कॅरम खेळायला तयार होतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा असा धुवाधार पाऊस, आषाढातला पाऊस बरसतो, अचानक सुट्टी मिळते, तेव्हा या जुन्या दिवसांची आठवण अगदी हमखास येतेच येते.

ही सांज सुखाने सजलेली अन दरवळणारा श्वास तुझा. सुख सुख म्हणतात ते, आपण म्हटलं तसं की प्रत्येकाला सुख कशात वाटतं, तर उन्हाळ्यामध्ये सगळीकडेच वातावरण थोडंसं कंटाळवाणं झालेलं असतं, घामाच्या धारा लागलेल्या असतात, पावसाची सगळेजण वाट बघत असतात. यावर्षी सुरुवातीलाच म्हटलं तसं की पाऊस लांबला, त्यामुळे त्याची वाट आपण अधिक बघत होतो. मग तो आला आणि प्रचंड बरसून गेला आणि परत गायब झाला, त्यामुळे आता बरेच जण पुन्हा त्याची वाट बघतायत. बऱ्याचशा श्रोत्यांनी सांगितलं की बाहेर संततधार किंवा रिमझिम पाऊस असेल तर त्यांना काय काय करायला आवडतं, त्यांनी लहानपणी काय काय केलंय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगायला सुरुवात केली. पण बऱ्याच जणांना म्हटलं तसं की मस्त बाहेर रिमझिम जर पाऊस असेल किंवा संततधार लागलेला असेल एका लईमध्ये, तर छान गाणी लावून ऐकायला खूप जणांना आवडतं असं बऱ्याच जणांचं मत आहे. की गाणी रेडिओवरती किंवा तुमची स्वतःची काही प्लेलिस्ट असेल, तुमच्याकडे सेव्ह असेल, तर ती छानपैकी ऐकायला खूप जणांना आवडतं. आणि मग मस्तपैकी पांघरुणात गुरफटून झोपायलाही आवडतं. आणि बाहेर पाऊस आपण घरात असं जर वातावरण असेल तर छान तो जिथून कुठून दिसत असेल तर तसं छान एका खिडकीतनं बघायला अशी एखादी स्पेशल जागा असते की गॅलरी असेल किंवा टेरेस असेल किंवा कुठेही, तर त्या खिडकीतनं दिसणारा पाऊस बघायला सुद्धा मला सुद्धा फार आवडतं जेव्हा आपण असे शांत घरात बसलेलो असतो तेव्हा. त्यामुळे प्रत्येकाला किंवा कोणाला जसं म्हटलं तसं की प्रत्येकाचं नातं वेगळं आहे. फिरायला जाणारे, दुचाकीवरनं चारचाकीवरनं जाणारे, किंवा घरात बसून खेळ खेळायला आवडणारे, काहीही न करता नुसतं झोपायला आवडणारे, असे अनेक प्रकार आपल्याला या पावसाळ्यामध्ये बघायला मिळू शकतात. त्यामुळे ऋतू बदलले, खेळ आताच्या काळामध्ये बदलले असतील, तरीसुद्धा या सगळ्याची मजा घेण्यासाठीचा ऋतू आता सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळेजण वाट बघतायत तर पुन्हा एकदा छान पाऊस यावा, त्याचं फारसं रौद्र रूप त्यांनी न दाखवता त्याचा आनंद घेता यावा. ज्याला ज्या पद्धतीने घ्यायचंय तसं तसा आनंद घेत घेत त्याचं सुख अनुभवावं असं आपण बघूया, वाट बघूया की तशा प्रकारचा पाऊस पडतोय का, आता पुढे काय होत आहे हे आपण बघायला काही हरकत नाहीये. प्रश्नही विचारणारे रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे गाणं ऐकूया आणि त्या गाण्यानंतर प्रश्न उत्तरांची वेळ झालेली आहेच, त्यामुळे रंजक सफरमध्ये प्रश्न या गाण्यानंतर.

12:31 झालेली आहेत. रंजक सफर कार्यक्रम सुरू आहे आणि रंजक सफर कार्यक्रमात प्रश्न उत्तरं विचारणार आहे. तुम्हाला दूरध्वनी क्रमांक माहिती आहेतच उत्तर देण्यासाठी, पण पुन्हा एकदा सांगते, दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. 4515-4134 4515-4135-022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी. पहिला प्रश्न विचारते आत्ताचा, आजच्या कार्यक्रमातला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हॅपी सिटी इंडेक्स हा जाहीर केला जातो जागतिक पातळीवरती. आत्ता जागतिक हॅपी सिटी इंडेक्समध्ये 6वा क्रमांक पटकावला आहे भारतीय शहरांनी. टॉप 10 यादीमध्ये स्थान मिळवणारं हे एकमेव भारतीय शहर ठरलेलं आहे. त्यामुळे जागतिक हॅपी सिटी इंडेक्स या इंडेक्समध्ये जागतिक पातळीवरती 6वा क्रमांक भारतातल्या एका शहरांनी पटकावलेला आहे. त्या शहराचं नाव सांगा, लगेचच फोन करा आणि याचं उत्तर द्या. हॅपी सिटी इंडेक्स, भारतातलं शहर जागतिक पातळीवर 6वा क्रमांक, लगेच शोधा आणि उत्तर सांगा.

आज तुम्हा श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।

पहिला प्रश्न विचारलेला होता आजच्या कार्यक्रमातला, हॅपी सिटी इंडेक्स यानुसार जागतिक पातळीवरती 6वा क्रमांक पटकावलेलं भारतातलं एकमेव भारतीय शहर जे आहे ते टॉप 10 यादीत ज्यांनी जागा मिळवले ते शहर कोणतं. उत्तर ज्यांनी बरोबर दिलेत त्यांची नावं आधी सांगते. शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, मंगेश दामले, मृदुला जोशी, प्रमोद कारखानीस, दीपा पालकर, ॲडव्होकेट माया देसाई पुण्याहून, संजय गांधी परेलहून, माधवी जोशी ठाणे, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ क्रमवंत,

विभाग आणि श्रीराम घैसास यांचं चेंबूरहून. या सगळ्यांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. अभिनंदन. आणि प्रश्नाचं उत्तर आहे जयपूर. जयपूर राजस्थानची राजधानी, सुंदर शहर, गुलाबी शहर म्हणून जे ओळखलं जातं, पिंक सिटी नावाने आपण ओळखतो. आता हे शहर जगातील सर्वात आनंदी शहरांपैकी एक ओळखलं जात आहे. आणि आनंदी असण्याची वेगवेगळी कारणं त्याची आहेतच. ऐतिहासिक आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे, साहित्य महोत्सव इथे होतो, हिरवळ, छान जागा, बागा, संस्कृती, खाद्यपदार्थ उत्तम उत्तम, अशा या सगळ्या कारणांमुळे हे आनंदी शहर ठरलेलं आहे. तिथल्या लोकांमध्ये सुद्धा जे काही प्रेम आहे, कारण हे सगळे क्रायटेरिया होते त्याच्यासाठी, आणि त्या क्रायटेरियानुसार जयपूर हे भारतातलं हॅपी सिटी इंडेक्सनुसार जागतिक पातळीवर 6वा क्रमांक त्यांनी पटकावलेला आहे. आणि भारतीय एकमेव शहर हे या वर्षीचं आहे, 2026 हा इंडेक्स आहे, त्यात त्याचं नाव आलेलं आहे. त्यामुळे ज्यांनी उत्तर बरोबर दिलेत त्यांचं खूप अभिनंदन. आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे भारतामध्ये आता ना ह्याचं नाव थोडंसं या फुलाचं कठीण वाटू शकेल ऐकायला, पण नीट ऐका हां. आणि त्याचा शोध घ्यायचा असेल तुम्हाला तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगते की सायनॅन्थस हुकेरी नावाचं एक अति दुर्मिळ निळसर जांभळ्या रंगाचं फूल हिमालयातलं फूल पुन्हा भारतात सापडलंय. तर आता तुम्ही विचार कराल की मला या फुलाचं नाव समजा समजलं नाही, तर थोडासा एक टिप देते त्याच्यासाठी की जनरली अशी फुलं आपल्याला भारतात कुठे बरं सापडतात. जनरली अशा प्रकार जी जैवविविधता आहे ती भारतातल्या एका ठराविक ठिकाणी आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं की इथे सापडलं हे सगळं. तर याची गंमत अशी आहे की तब्बल 158 वर्षानंतर म्हणजे 1867 नंतर प्रथमच सायनॅन्थस हुकेरी अशा नावाचं हे अति दुर्मिळ निळसर जांभळ्या रंगाचं हिमालयातलं फूल पुन्हा सापडलेलं आहे शास्त्रज्ञांना. तर ते कोणत्या जिल्ह्यात भारतातल्या सापडलाय त्याचं नाव सांगा. मी जर एक क्लू दिलाय तुम्हाला की सोपं करायला, की समजा नाव पटकन समजलं नाही, तर भारतातला एक ठराविक ठिकाण असं आहे की तिथे अशा प्रकारची विविधता, फुलं, फुलपाखरं, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, कीटक असे हमखास आपल्याला बघायला मिळतात किंवा ते सापडलेत याची बातमी आपल्याला ऐकायला मिळते. तर एक ऐतिहासिक नोंद आहे याच्याबद्दल, बोलूया त्याच्याबद्दल. तर सायनॅन्थस हुकेरी नावाचं हे अति दुर्मिळ फूल भारतातल्या कोणत्या ठिकाणी आत्ता 158 वर्षानंतर सापडलंय, तर लगेच फोन करा आणि सांगा

आता मात्र आपल्याला थांबायलाच हवं. गाणी ऐकतोय आपण, आनंद घेतोय, पण तरीसुद्धा फोनही भरपूर येत आहेत तुमचे सगळ्यांचे. ज्यांनी ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावं सांगते. शुभांगी कारेकर, दीपा पालकर, गीता धुरी, दीपाली विचारे, अंकिता परब, विद्या कदम इंदौरहून, श्रीराम घैसास, मृदुला जोशी आणि काशीनाथ क्रमवंत, या सगळ्यांनी उत्तरं बरोबर दिलेली आहेत. त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि प्रश्न विचारलेला होता मी की एक अति दुर्मिळ निळसर जांभळ्या रंग फूल आता 158 वर्षानंतर सापडलं आणि ते भारतात हिमालयातलं हे फूल आहे पुन्हा सापडलंय. त्याची एक ऐतिहासिक नोंद अशी आहे की अत्यंत नाजूक फूल ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ सर जोसेफ डाल्टन हुकर यांनी 1867 सिक्कीममध्ये पहिल्यांदा नोंदवलं होतं आणि त्यानंतर ते तब्बल 158 भारतात कुठेही दिसलं नव्हतं. आणि आता हे सायनॅन्थस हुकेरी हे फूल सध्या अरुणाचल प्रदेश इथे सापडलेलं आहे. अरुणाचल प्रदेशातल्या तवांग जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे अशी नोंद मिळालेली आहे. त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. आता प्रश्न उत्तरं आणि आपला कार्यक्रम आपण इथेच थांबवणार आहोत. आज शेवटची काही मिनटं उरलेली आहेत त्यामुळे एक छानसं गाणं ऐकूया आपण आणि त्या गाण्यासोबतच आपण आज इथेच थांबूया. खूप छान तुमचा सहभाग होता आजच्या कार्यक्रमामध्ये. तुम्ही सकाळपासून छान छान आठवणी सांगितल्यात त्यामुळे पावसातल्या आषाढातल्या सुट्टी मिळाल्यानंतरच्या वगैरे सगळ्याच त्या वसंत पारुंडेकर, शुभांगी कारेकर, सुहास पांडे, दीपाली विचारे, संतोष तुपचंद्रे औरंगाबाद, या शुभलक्ष्मी मस्तकार अशा सगळ्यांनी सकाळी त्यांच्या प्रतिक्रिया इथे नोंदवल्या त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. आता मात्र आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत. या गीतानंतर पुन्हा आपली भेट होईल पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. मी दीप्ती लेले सगळ्यांचा निरोप या गाण्यासह घेते. धन्यवाद.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना। मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार। आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू। भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। ऐकूया याविषयीचा वृत्तांत।
1: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं। या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे। भारत आणि युके मधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले। हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे। कराराचा फायदा देशातल्या महिला शेतकरी युवा वर्ग सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नवोन्मेषक व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले। आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे। देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे। हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला। या करारामुळे वस्त्रोद्योग चर्मोद्योग सागरी उत्पादनं रत्न आणि दागिने अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली। तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली। हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं। यावेळी रसायनं औषध निर्माण सामग्री प्लास्टिक खाद्यपदार्थ एन्झाईम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली। पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल।
0: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं। त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातों में है। आप सभी को जिज्ञासा स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे

0: करना होगा।
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत। या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला। या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत। याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल। अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत। याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं। सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होतील। हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या। आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या। तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या। केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली। या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं। सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं। नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली। आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे। इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे। इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील। गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं। यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता मात्र जागतिक अर्थव्यवस्थे परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला। दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं। केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली। दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं। ठळक बातम्या पुन्हा एकदा। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू। सर्व स्तरावरून कराराचं स्वागत। मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना। मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना। मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

विलंबित खेळाची बंदी झुमरा तालात आहे, द्रुतबंदीश तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केलेली आहे. ऐकूया आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार.

आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार श्रोते आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 3:00 वाजता प्रादेशिक बातम्या.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.